एकची मनाची वचिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एकची मनाची वचिवला माझा साजण जागा झाला हो।